अर्थ महिषासुर चंड मुंड आणि शुंभ आ असुर दैत्योनो विनाश करवामा चतुर ब्रह्मा इंद्र रुद्र तेमज मुनिजनोने मोहप माडणारा एवा विलक्षण चरित्रवाळा अनेक स्वरूप धारण करणारा दरेक देवताना स्वरूप वाळा चंडी दुर्गा माताजीने अमे प्रातःकाले नमन करीयेशी वंदन करीयेशी।